0: कच्या भावान
1: या कासलिंग देवान
0: वैराळाचं कासाराचं रूप धरायला
1: आणि जसं रूप धरून जिना
0: निघून गेला केळेगाव लग्नाला गोदावरी काठाला
1: या पानवतीच्या वाटाला
0: कंकणाचा दुकान माडायला
1: आणि कंकणाचा उजेड पडायला
0: केळेगाव नगरीला
1: आणि
0: केळेगाव नगरीला आया बाया चौकशी लागल्या करायला
1: आणि म्हणून जिनावर का
0: तेव्हा तुझ्या कंकणाची किंमत आम्हाला सांग
1: आणि असं म्हणत असताना
0: तिला चुडा घालायचा चुडा चढवायचा
1: तिन्हावर का
2: तिला काय करायचं तिला काय करायचं दारी मानव

0: ने बघून लागला सांगायला
1: काय राहला बोलायला
0: तगलाची किंमत
1: आणि
0: तिने चुडा घालायचा चुडा चढवायचा
1: सिंहदारी मांडव घालायचा
0: तिरज खुट गवायचा अंगा ढाळ बांधायचं
1: आणि हा कंकणा सांगा
0: लग्न तीन लावायचं
1: असा भगवान लागता सांगायला
0: एवढ्या बाबा एवढ्या बाबा काय बाबा.